सुनते पुनीत कहते पवित, सतगुर रहया भरपूरे, बिनवंत नानक गुर चरण लागे, वाजे अनहद तू।